0: ताली ताकत धुमी ताकत ताली ताकत धुमी ताकत झाला आमचं ताकत धुकी ताकत ताजी घेणे ताकत नाक ताकत झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झम तारिता जग तारिता झन झाले कोको तारी दाखव तारी घेणे ताली झम तारिता जग तारिता झन झाले कोको तारी दाखव तारी घेणे झम तारी जग तारी ताक नाक नाक ताजन ताजन ताजन ताज झम तारी जग तारी जाने जाने कोको ताजन ताजम ताजन ताक ताक धंग करूम कड़े धंग करूम ताक धंग करूम
1: पाखा नारंगी की पाका पाता चूचा रंगी जाला जैसे मस्त शराबी हालत रंग बिरंग।

गावे को गुण वडियाईया चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापे दिसै दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथिना आवे तोट, कथ कथ